ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आता
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला। ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल। पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD मध्ये। आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे। आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय, त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे, दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर, म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना, म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली। तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं। मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे।
4: थँक्यू सर, थँक्यू सो मच।
3: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात। नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेच विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तो अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग।
4: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले, 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये, मग ते खूपच डिस्टर्ब

0: डिस्टर्बिंग होतं आयुष्यात. तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती की काही वेळेस तर वाटलं की आता झालं सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक पण पहिल्यांदाच केली. तर पप्पा गेल्यानंतर 4 दिवसा म्हणजे 4थ्या दिवशी मी अभ्यासाला बसले होते.
1: म्हणजे तो फॉर्म वगैरे अगोदर भरलेला होता?
0: हा, पप्पा असतानाच फॉर्म वगैरे भरला होता. तर 1 महिना ड्युरेशन असतं फॉर्म भरायला. तिथून पुढे लगेच टाइम टेबल पडलं की 15 डिसेंबरला एक पेपर झाला क्लास 2 चा आणि 28 डिसेंबरला दुसरा क्लास 3 चा. तर पेपर दिले वगैरे, ZP चे पण पेपर दिलेले आहेत मी, पाटबंधारचे पण पेपर दिलेले आहेत. पण रिझल्ट PWDचा आधी आला आणि सिलेक्शन पण आधी झालं. तर असं वाटलं की आता म्हणजे एवढं 3 वर्ष अभ्यास केलेला आता आपलं काही खरं नाही, किंवा एवढं मोठा म्हणजे ते पचवायची कशी, बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
1: तर आदिती, खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना ते सते भावनिक झाल्यासारखं होतंय. पण याला असं म्हणू शकतो, वडील काय करायचे?
0: पप्पा शेती करायचे.
1: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो, पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
0: हो सर.
1: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तू यश मिळवत आहेस.
0: थँक्यू सर.
1: तर आदिती, आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
0: आहे.
1: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते, पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंस?
0: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे 1 नंबर 2 नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निव्वळ 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86ला, मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर. पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
1: सिव्हिलच करायचं होतं, कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
0: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोललो होतं तिथे.
1: तो तर टर्निंग पॉईंट,
0: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटरमधून केलं. तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे, इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, एक एक दोन दोन मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 असे इन अँड एव्हरी स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की चौथ्या सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे चौथं पाचवं आणि सहावं सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना थर्ड इयरची खूप धास्ती घेतली होती की थर्ड इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इशू. तर अभ्यास केला होता थर्ड इयरमध्ये, पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या तीन सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे. म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांना कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झालेच झाले, पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे, आपण कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाचे, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
1: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझं आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
0: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते. पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे. तर त्यानुसार मी अभ्यास करत होते आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
1: तारीख कधी कळली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
0: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th semester चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते. तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला, ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे. हे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
1: बरं, आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
0: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो, त्यामध्ये सगळे विषय 18 कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी, इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही, पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता. आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोराम वाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणसाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही नाही म्हणतर 6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
0: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे किंवा इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बर बर.
0: त्यामध्ये खूप आळशी मी, नट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या सेकंड इयर पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, कस काय करायचं, कुठल्या पॉइंट्स फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत, ह्या पॉइंटवरती जास्त फोकस करा, इथंपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लकी असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या पीडीएफ मध्ये दिसलं तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
0: त्यानंतर पीडब्ल्यूडीची प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी टी सी मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला टी सीची गरज होती. तर मग ती टी सी पण घेतली मी मागून. टी सी लागल्यानंतर 10वीचे मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, विशेष म्हणजे सनद काय असते 10वीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि टी सी काढली होती 10वीतून, तर ती टी सी डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे पीडीएफमध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते 10वी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडं ट्रान्सफर केलं, त्या सरांचा फोन आला मला आणि असे असे तुझे हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचा मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली काढ आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारले 10वीचे, मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे, पण सनद जन्म दाखला, मार्कशीट वगैरे, सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला, बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिच्याशी, ती मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून पीडब्ल्यूडी विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा, त्या कुठल्या दिल्या होत्या?
0: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत मी. जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधारे विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर अँड सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
0: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
0: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधाऱ्यामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल
0: असं.
1: अच्छा ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठंतर पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
0: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठे आमच्या घरामध्ये, अजून मला दोन चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा सगावाची ओळखच आहे सर, की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे. तर
1: म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं
0: नाही,
1: मुलांना बाहेर जाऊ द्यायचं
0: नाही, तसं नाही. आता आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना,
1: चांगल्या,
0: हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासूनच खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती, आणि तिला तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे दोन दोन वर्षाच्या गॅपने आमच्या घरात तीन सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासूनच त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर, आणि तिसरे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह राहिले, आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या दोन तीन वर्षाचं एज्युकेशन असेल, किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
0: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतोय.
0: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे. तर जे माझे मैत्रिणी आहेत ते विचारायचे, काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर, की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
0: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील्स स्कोर करणे, आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही. आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की दोन दोन तीन तीन तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, किंवा ज्यांना कोणाला आपलं एम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
0: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
1: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
0: गरज पडण्याच
1: येणार नाही. ते
0: एम क्लिअर असेल तर एक तर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एक तर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. युट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर. तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. एक दोन वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
0: नाही सर, नव्हतं. माझं फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून, धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो, हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली, तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या मुली ज्या काही मुली असणार आहे त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात नाहीतर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे. काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आले की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: 2 दिवसापासून चालू होतं सर की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही. एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर नाही लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. 4:45 लिस्ट पडली तेव्हा मग पण मी 5 वाजता बघितली तर समोर आई होती. मग असं कुठंतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल, कारण मी काठावरती होते, मिरेट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते, 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय. तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार, म्हणजे असं ट्विस्टिंग होतं, लागू पण शकत होतं नाही पण लागू. पण सर्च PDF बघितली, नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल, टाकली असेल PDF मजाकमध्ये. मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं, आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे. 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं, म्हणलं नक्की मीच आहे का. फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय. तर सगळ्यांना फोन मेसेज, सगळे घरी यायला चालू झाले, सगळेजण रडले. असं कुठंतरी वाटलं की पप्पांनी, माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठंतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला, ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं. मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो, ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर, म्हणजे 3 वेगवेगळे फेज असतात. तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसते तेच आपण बघितलेलं, रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठणं. सगळे गावातले माणसं आले, रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले, सगळं घर गच्च. पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का, डबल उमेदवार पण असू शकतात. मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय. आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते, 153.81 महाराष्ट्रातले 300 लोक होते. खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे. मग ते झालं 8-9 वाजता, 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का, एकदा चेक तरी करते. म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझे ऍप्लिकेशन फॉर्म, रोल नंबर, आय डी, सिरियल नंबर. तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती. असे 2-3 दिवस
1: हे जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी,
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून ते खूप लवकर झालं.
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना, खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं, कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही, पण ते तुला मिळालं निश्चितच. एक तर तुझं डिटर्मिनेशन, तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे, मला हे मिळवायचं आहे, तुझं एम क्लिअर होतं, फॅमिली सपोर्ट होता, आपण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आदिती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे, पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस, निश्चितच हे खूप इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायक आहे, आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतंय की प्रेरणा घेतील, 100% घेणार आहेत हे मी सांगतो. आणि तरीही तू म्हटले होते की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड झालं असं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं, आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता, पण चित्रपट पाहणं, टीव्ही पाहणं असं काही विषय होता?
0: नाही सर, टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टीव्ही, माझं टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये, किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासाची चिडचिड आहे, तसातला पण काही भाग नाहीये. एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता. पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही, म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं. तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर, वॅकन्सीज आहेत माहिती होतं, अभ्यास केला हार्डली 2 ते 3 तास तर मी देतच देत होते, आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय त्यानुसार चालू करा तुमचं. मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल, पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण. तर असे खूप लाईफमध्ये पॉईंट घडले सर, ह्यात मी तर स्वतःला एवढं लकी असते की तेरणाचे स्टुडंट आहे, इथं राहून मी किती बेनिफिटमध्ये गेलेली आहे.
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला, राहण्याचा
0: वेळ वाचला, हो वाचला, हो आणि फॅमिली सोबत राहायला, हो.
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे
0: होते सर, गाणे ऐकत होते,
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राईब करेल, किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राईब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वा,
0: एनर्जेटिक आहे सर,
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे, पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आदिती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे, तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकयुक्त तशा पद्धतीनं वाढवावा, अशा पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार
0: सर.
1: आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग
0: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. येस सर, येस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानवाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का, किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे। त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था, तसेच नवे तंत्रज्ञान

0: आधी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे. याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात. एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता. यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं. तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो. दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो. तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो. जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती. सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते. पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो. पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो. तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात. तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्स बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता. मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे. एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमीन इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दर 1000 लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे. पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे. प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले. जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे. शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत. पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे. लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे. आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत. तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे. त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे. यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे. कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं, आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे. यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. बायोमास, ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो, म्हणजेच वनस्पतीचे मूळ, खोड, फांद्या, पान, फुले, फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते, तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50-300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200-300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचवू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे, तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्वाची भूमिका. मंडळी, गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्षे लागत असते, शेतीसाठी असेल पिण्यासाठी असेल. तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्नवाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

श्रोतेहो, स्वर बाहेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे इलाका.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करीत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अजय गोगावले. गीत आहे वैभव जोशी यांचं. संगीतकार आहेत हिमेश मोडक आणि चित्रपट आहे अंतिम.

श्रोतेहो स्वर बाहेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत देव नेगी. गीत आहे प्रसाद इंगोले यांचं. संगीतकार आहेत पायल देव आणि चित्रपट आहे मुंबई सागा.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करीत आहोत. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहात दिव्य कुमार यांच्या आवाजातील मयुरी पुरी यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर आणि चित्रपट आहे ABCD 2.

श्रोतहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीतकार आहेत श्रेयस पुराणिक आणि चित्रपट आहे बाजीराव मस्तानी.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज, आणि आपण आनंद घेत आहे स्वर बहार या कार्यक्रमाचं. याच माध्यमातून आज आपण गणपतीची आराधना करतो आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत शंकर महादेवन आणि विशाल दादलानी. गीत आहे मयूर पुरी यांचं आणि संगीतकार आहेत सचिन जिगर.

शेवटी स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शंकर महादेवन यांच्या आवाजातील अजय अतुल यांचे गीत. संगीतकार देखील आहेत अजय अतुल. श्रोतो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करत आहोत.

श्रद्धेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात वास्तव या चित्रपटासाठी रवींद्र साठे यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

शुद्धस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात अग्निपथ या चित्रपटासाठी अजय गोगावले यांच्या आवाजातील अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल.

0: श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयी आपली मतं आपण नोंदवू शकता. यासाठीचा आमचा मोबाईल नंबर आहे 9970500900. या क्रमांकावर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तीर्णा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. पुन्हा आली आहे क्लासिक रेडिओ शो घेऊन. नमस्कार. आजची जी क्लासिक रेडिओ शो मध्ये जी गाणी घेऊन मी आली आहे ही अशी गाणी आहेत ज्या गाण्यांसोबत 3-1 पिढ्यांचा गणेश उत्सव साजरा झालाय आणि पुढेही होत राहील. कारण बाप्पालाही डॉल्बी आणि स्पीकरवर लावलेल्या धांगड धिंगा गाण्यांपेक्षा हीच गाणी जास्त प्रिय आहे. काळ बदलतोय, गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरूप बदलतंय, पण बाप्पासाठी लावली जाणारी गाणी मात्र तीच आहेत आणि बाप्पालाही तीच प्रिय आहेत. बघा ना, गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, किंवा प्रथम तुला वंदितो, तू सुख करता तू दुख हरता, ही गाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आली आहे. त्यामुळं बाप्पाचा दरवर्षी वाजत गाजत स्वागत करायला गणेश भक्तांना आजची प्लेलिस्ट खूप आनंद देईल हे नक्की. बाप्पाला वंदन करूया, सुरुवात करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाला. बोला गणपती बाप्पा मोरया.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगतीसोबत. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण विविध गीतांच्या माध्यमातून आज गण आराधना आपण करत आहोत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांचे वडील. त्यांना जाणवलं की अष्टविनायक संदर्भ असलेला सिनेमा आजवर एकही झाला नाहीये. या सिनेमातली सगळीच गाणी ही प्रचंड गाजली. हा सिनेमा 1980 सालातला. या सिनेमातली तू सुख करता तू दुख हरता, प्रथम तुला वंदितो, अष्टविनायका तुझा महिमा कसा ही गणपतीवरची तीनही गाणी आजही हिट आहेत. सिनेमाची कथा ही उत्तम होती, सत्य घटनेवरती आधारित होती, पण मला असं वाटतं की त्यांच्या संगीतानं सिनेमाला अजरामर केले. पंडित वसंतराव देशपांडे यांनी यात छोटीशी भूमिकाही केली आणि त्यांचा आवाज म्हणजे या सिनेमाचा प्राण आहे. अनिल अरुण या जोडीचं संगीत आणि या सगळ्या गोष्टी जमून आल्यामुळं, बाप्पाच्या कृपेमुळं ही गाणी आजही आपल्या ओठांवरती रेंगाळतात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. महाराष्ट्रातल्या तमाम सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात आजही होते ती लता मंगेशकर यांच्याच गाण्यानं. गणराज रंगी नाचतो गणपतीची टॉप गाणी अशी आपण कधी यादी बनवायला घेतली आणि ती कोणीही बनवली तरी सुद्धा यामध्ये या गाण्याचं एक वेगळं स्थान आहे. या गाण्याची सुरुवातच तबला आणि घुंगराच्या नादानं अशी काय होते की आता खरा गणेशोत्सव सुरू झाला याची पावती आपल्याला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांचं या गाण्याला संगीत आहे आणि सगळी आपली पारंपरिक भारतीय वाद्य यात वापरली गेली आहेत. तबला आहे, बासरी आहे. या गाण्याचे शब्द आहेत कवयित्री शांता शेळके यांचे. या शब्दामध्ये सुद्धा एक लय आहे. गणराज रंगी नाचतो पायी घागऱ्या करीती ऋणझुण नाद स्वर्गी पोहोचतो. या गाण्याचे शब्द ऐकल्या ऐकल्या हृदयनाथ मंगेशकरांना हे गाणं पसंत पडलं आणि लता दिदींचा आवाज. पंडित हृदयनाथांनी आपल्याला गणपतीची अनेक गाणी दिली आहेत. त्यांच्या या अल्बम मधली सगळीच गाणी सुंदर आहेत. नाचणारा गणपती हा मराठी मातीला नवीन नाहीये. तो दशावतारी खेळांपासून लोकपरंपरेत आपल्याला भेटत आलाय. पण गणराज रंगी नाचतो याला अगळं रूप दिलं शांताबाई शेळकेंनी.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आज आपण विविध गीतांच्या माध्यमातून गण आराधना आपण करत आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. अष्टविनायक सिनेमातलं अत्यंत महत्वाचं गाणं म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा. या गाण्याची एक गंमत आहे. झालं असं की या सिनेमाचे निर्माते शरद पिळगावकर एके दिवशी मध्यरात्री जगदीश खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकर त्यांना म्हणाले, काय हो एवढं कसलं काम काढलं एवढ्या रात्री? पिळगावकर म्हणाले, आधी गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्हाला करायचंय. यावर खेबुडकर म्हणाले की अहो पण यातली गाणी तर शांताबाई शेळके आणि शांताराम नांदगावकर करणार आहेत. यावर पिळगावकर म्हणाले, हो पण त्यांच्या ज्यांनी अष्टविनायकचं गाणं काही होईना ते तुम्हीच करणार याची मला खात्री आहे. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो मला अष्टविनायकाची काहीच माहिती नाहीये, मी यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी त्यांना अष्टविनायकाची माहिती आणि महती सांगणारी एक पुस्तिका दिली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले की हे काम आजच रात्री झालं पाहिजे, उद्या रेकॉर्डिंग आहे गाण्याचं आणि इतकंच नाही तर गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं, गणपतीला वंदन केलं आणि ते लिहायला बसले. जणू बाप्पांचा वरद हस्त त्यांच्या माथी होता. तब्बल 13 मिनिटाचं हे गाणं झालंय जे मराठी सिनेमातलं लांबीनं सगळ्यात मोठं गाणं आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्या भेटीला येतं आणि आजही गणेश उत्सवात ते सगळीकडे दुमदुमतं. बाप्पाचीच ही इच्छा होती आणि हे गाणं असं घडायचं होतं. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय क्लासिक रेडिओ शो. क्लासिक रेडिओ शो मधून पुढचं गाणं आपल्या भेटीला येत आहे, असं गाणं ज्या गाण्यासाठी गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांना मिया तानसेन पुरस्कार मिळाला होता. हे गाणं म्हणजे तुझ्या कांतीसम रक्त पताका. भोपाळीची सगळी वैशिष्ट्ये घेऊन हे गाणं येतं. या गीताची रचना केली आहे आपल्या महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणजेच गदी माडगुळकर यांनी आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. या सिनेमातल्या सगळ्याच गाण्यांची जबाबदारी सुमन कल्याणपूर यांच्यावरती सोपवली गेली होती. गदिमांचे शब्द, स्नेहल भाटकर यांचं संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज, असा हा तिहेरी संगम अनुभवूयात. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो.

आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते, पण या कार्यक्रमाची सांगता आपण करतोय गणपतीच्या आरतीनं. कारण जेव्हा हृदयनाथांच्या संगीताला लता दिदींच्या आवाजाची साथ मिळाली, तेव्हापासून मग साध्या आरतीलाही चाल मिळाली आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा सुरात गायला येऊ लागली. जग कितीही बदललं, गणेश उत्सवाचं स्वरूप बदललं, तरी सुद्धा गणपतीसाठी लावल्या जाणाऱ्या याच गाण्यांना बहुमान मिळेल यात शंकाच नाही. आज आपण अनुभवलेली सगळी गाणी ही निरंजनाच्या वाटीसारखी आहेत, सतत तेवत राहणारी. यातला भक्तिभाव, निर्मळता, ही निकोप आहे. हे संगीत असंच चिरंतन राहील, कारण या गाण्यांना दैवी स्पर्श लाभलेला आहे. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता 9975009000 वरती. गणेश उत्सवांमध्ये मंडळांमध्ये चांगलीच गाणी लावण्याची जबाबदारी आपण उचलूया. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूयात कार्यक्रमात नव्या शो सोबत. रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना? गणपती बाप्पा मोरया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भेटायला नक्की या. नमस्कार.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच रेडिओ

0: www.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते आणि मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपलं शिक्षण घेत असतात आणि हे शिक्षण घेत असतानाच आयुष्यामध्ये पुढे जात असताना ते यशाच्या एका अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिला. ती आता सध्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कारण तिचं 2024 सिव्हिल या ब्रँचमधून तिचं हे फायनल इयर जे आहे ते कम्प्लीट होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आत्ता नुकत्याच सरळ सेवा या भरती प्रक्रियेमधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदावर तिची निवड झालेली आहे बांधकाम विभागामध्ये PWD. आणि त्यामुळे हे जे यश आहे, कारण आपण सध्या पाहत आहोत की सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत नाही आहेत किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब कुठे आहेत असं आपलं म्हणणं असतं, पण या ठिकाणी आदितीच्या माध्यमातून ते यश जे आहे ते यश संपादन झालेलं आहे. आणि हे जे यश मिळालेलं आहे ते तिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अर्थात आपल्या इथलं जे पॉलिटेक्निक आहे शासकीय त्यामध्ये ती 2021 सिव्हिल या विभागातून तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आदिती, हे खरं तर खूप आपल्यासाठी एक थोडंसं वाईट पण आहे दुःखद पण आहे की आदितीचे वडील वारल्यानंतर म्हणजे साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचे वडील वारले, पण वडील वारल्यानंतर सुद्धा हे दुःख सहन करत असताना म्हणजे एका प्रकारे हे आभाळ कोसळल्यागत असतं विषय, पण एवढं दुःख सहन करून सुद्धा तिला तिच्या यशाकडे जाण्यासाठी तिचा संघर्ष करण्यासाठी ती खचली नाही आणि लगेचच ती अभ्यासाला लागली आणि तिनं यशाला गवसणी घातली. तर ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे, आपण सर्वांनी सुद्धा ह्या गोष्टीचं अभिनंदन करायला हवं. मी आदिती तुझा अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं अभिनंदन करतो की तू अशा पद्धतीनं तुझी निवड झालेली आहे.
4: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
3: आणि आदिती, आता खरं तर जो एक सगळ्यात आता अवघड विषय त्याच्यापासूनच आपण सुरुवात करूयात. नेहमी असं म्हटलं जातं परीक्षेमध्ये की सोपे प्रश्न अगोदर सोडवा, पण अवघड प्रश्न असा आहे तो म्हणजे तू जसं म्हटली की वडिलांची डेथ झालं, निधन झालं आणि त्याच्यानंतर लगेचा विषय झाला, हा नेमका विषय कसा झाला होता आणि हा आघात तुझ्यावर झाला आणि त्याच्यानंतर तू अभ्यासाला कशी सुरुवात केली हे अगोदर सांग.
4: सर, साधारणतः 28 ऑक्टोबरला पप्पा एक्सपायर झाले. 10 दिवस म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 10 दिवस ते होते सोलापूरमध्ये. मग ते खूपच डिस्टर्बिंग होतं आयुष्यात, तसे दिवस कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटतं. पण हा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच ही गोष्ट नव्हती, की काही वेळेस तर वाटलं की आता झालं सगळं संपलं आपलं. पण पप्पांनी पहिल्यापासून शिक्षणाला महत्त्व दिलं, त्यानुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन दिलं, मला आणि मला अजून एक बहीण आणि भाऊ आहेत दोघं. तर आम्ही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणीच एज्युकेट नाही आहेत शिक्षण, आणि माझ्या आत्यांचे वगैरे लग्न पण खूप कमी वयात झालेले आहेत. म्हणजे जर शिकणारी जर कोणी असेल आणि तेही इंजिनिअरिंग फील्डमधून, तर ते मी एकटीच आहे. आणि मग पप्पांचं स्वप्न होतं की आपल्या घराला, म्हणजे पप्पांनी बऱ्यापैकी पुढं आणलं होतं, पण मुलगी म्हणून त्यांनी असं कधी भेदभाव पण केला नाही आमच्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट करत होते. पण ऍक्सिडेंट झाला आणि 10 दिवसात सगळं संपलं असं वाटलं. आणि तिथून पुढं डिसेंबर महिन्यात 28 डिसेंबरला माझी एक्झाम होती बांधकाम विभागाची. म्हणजे हे मी पहिल्यांदाच एक्झाम देते, याच्या आधी कुठल्या एक्झाम दिल्या नव्हत्या. आणि क्रॅक

0: बहुतेक पप्पांचेच आशीर्वाद असतील आम्हाला लागलेले, की तेवढं ते बिअर केलं आणि माझ्या माझ्या कॅपॅसिटीने रोज स्टार्ट केला. असं तर ना घरी बसून माझा टाइमपासच होणार होता, सारखं ते वातावरण रडणं वगैरे. तर निव्वळ सर म्हणजे मी 12-12 तास ऍट अ टाइम अभ्यास केलेला आहे त्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये आणि एक्झाम दिलेली, रिझल्ट पण खूप लवकर आला आणि सिलेक्शन पण झालं.
1: तर आदिती खरं तर हे खूप भावनिक आहे, मला पण बोलताना तेच ते भावनिक झाल्यासारखं होतंय. पण याला असं म्हणू शकतो वडील काय करायचे?
0: पप्पा शेती करायचे.
1: शेती करायचे. तर याच्यातून मला एक तर गोष्ट लक्षात येते जे माझ्या आता बुद्धीला कळत आहे, म्हणजे माणसाला दुःख संघर्ष मोठा असू शकतो पण त्याचं जर कन्व्हर्जन आपण जर आपल्या त्या ध्येयामध्ये जर केलं तर निश्चित हे हा योग जो आहे तो जुळून येतो आणि ते आपल्याला यश मिळवता येतं. म्हणजे तुला जे झालेलं अतिव दुःख होतं ते रडण्यात घालवण्याच्या ऐवजी तुझ्या वडिलांनी जे तुझ्यासाठी स्वप्न पाहिलेलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये घालवलं.
0: हो सर.
1: तर हे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मला हे अगोदर बोलताना माहीत नव्हतं की हे असं काहीतरी विषय आहे म्हणून, पण तो अचानक मुलाखतीला बसल्यानंतर हा विषय सांगितला आणि मला पण ते खूप आश्चर्य वाटलं की आणि खरंच ही शक्ती आहे की जे आपल्याला दिसून येते आणि ते एक महिला किंवा एक मुलगीच करू शकते अशा पद्धतीनं. तर बऱ्याच एकदा खरंच मनापासून वाटतं की तुझं अभिनंदन करावं की तू अशा पद्धतीनं या संघर्षाला पुढे जात तो यश मिळवत आहेस.
0: थँक्यू सर.
1: तर आदिती आता परत एकदा आपण म्हणजे तुझ्या कॉलेज आणि ह्या सगळ्या जीवनावर येऊयात. तर तुझं पॉलिटेक्निक झाल्यानंतर तू डायरेक्ट सेकंड इयरला इथे ऍडमिशन घेतलेलं असणार
0: आहे.
1: तर हे कसं ठरवलं तू की तुझं सिव्हिलचं तर झालेलं होतं पॉलिटेक्निक, तू त्यावेळेस पण काहीतरी करू शकली असते पण तू इंजिनिअरिंग करण्याचं का ठरवलंस?
0: अर्थात 10वीमध्ये मला ॲव्हरेज स्टुडंट असं काही म्हणजे एक नंबर दुसरा नंबर असलं काही झालं नाही सर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत स्टील नाव. 10वीला मला 85% होते आणि डिप्लोमाला मला वाटतं 1% माझी सिव्हिल ब्रांच गेली होती, निव्वळ 1%. तर मेरिट क्लोज झालं होतं आय थिंक 86 मला पडले 85. माझा लागला कम्प्युटर इंजिनिअरिंगला नंबर, पण लकीली एक जागा एक सीट रिकामी झाली 1 महिन्यानंतर. म्हणजे त्या सीटवरती ज्याचं ऍडमिशन झालं होतं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही आणि
1: सिव्हिलच करायचं होतं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंगला तर
0: तेव्हा तेही कळत नव्हतं सर की कम्प्युटर काय सिव्हिल काय. आमचे एक सर होते म्हणजे आम्ही तिथे राहत होतो उस्मानाबादला, माने सर म्हणून, ते तिथे ऍडमिशनचे हेड होते. तर ते जागा वॅकंट झालेली पण त्यांनी सांगितलं, ऍडमिशन पण त्यांनीच केलं, मला फक्त सही करायला बोलवलं होतं तिथे.
1: तो तर टर्निंग पॉईंट,
0: तो टर्निंग पॉईंट त्या सरांमुळे आज इथे आहे. आणि मग ते झालं ऍडमिशन, 1 महिना मी कम्प्युटर मधून केलं, तिथून पुढे मग सगळी जर्नी आपली सिव्हिलची चालू झाली. तिथेही मला सिव्हिल हा काय क्रायटेरिया आहे इंजिनिअरिंग काहीच माहिती नव्हतं. सेकंड इयर पर्यंत मी ब्लँक होते. विषय तर माझे असे काठावर निघालेले आहेत, 1-1, 2-2 मार्कांनी निघालेले आहेत विषय. म्हणजे आय थिंक 28 पास असायचं, मला 30-32 अशा इन अँड ॲव्हरेज स्टुडंट होते सेकंड इयर पर्यंत. झालं असं की 4th सेमिस्टरला लॉकडाऊन झालं, जे 4th, 5th आणि 6th सेमिस्टर ऑनलाईन गेलं. पण ना 3rd इयरची खूप धास्ती घेतली होती की 3rd इयरला जर चांगले मार्क पडले तर आपलं कुठतरी नंबर लागेल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, असा असायचा इश्यू. तर अभ्यास केला होता 3rd इयरमध्ये पण ते पण पेपर ऑनलाईन झाले. तिथे त्या 3 सेमिस्टरचे विषय राहिले ना आमचे, म्हणजे आता आमच्यावर तर धब्बाच लागला की हे आधीच काही येणार नाही, यांनाही कोविड बॅच आहे वगैरे वगैरे. फायनल इयरला म्हणजे स्वतःवर पण विश्वास बसत नाही, मला 92% आले फायनल इयरला डिप्लोमाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तिथून पण चांगल्या कॉलेजला नंबर. आता माझे खूप कलिग्ज होते, कोण सांगलीला आहे, कोण पुण्याला आहे, कोण साताऱ्याला आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला. पण टिल नाव आतापर्यंत मी एकटीच अशी आहे की लवकर लागलेले ऍट द एज ऑफ 21. तर असं होतं की तेरणाची ओळख की बाबा काय नाही असं आहे तसं आहे, एवढं एज्युकेशन क्वालिटीचं नाही, बाहेर जावा, बाहेर प्लेसमेंट होतात. तर ते लाईव्ह एक्झाम्पल आहे की ती मीच आहे तसं काही नाही. तेरणामध्ये तर खूप विषय कच्चे होते सर जेव्हा डिप्लोमाला होतात आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट कॉलेजला. इवन दो जिओटेक वगैरे असे जे सब्जेक्ट होते ते पण आम्हाला क्लिअरिटी नव्हती की बाबा ते सब्जेक्ट काय आहेत नेमकं. पण तेरणामध्ये विषय तर क्लिअर झाले पण टॉप रँकर पण तेरणाचे मीच होते 3 वर्ष. तर असं काही नाही, सगळं आपल्यावर आहे, आपण कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघतात गोष्टींकडे. आणि 3 वर्ष झाले मी अभ्यास करत होते लॉकडाऊन पासून, जसं डिप्लोमा पासून बाहेर पडले तेव्हापासून मी अभ्यासायला लागले. पण रिक्वायरमेंट एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे, कशी आहे,

0: कुठल्या डायरेक्शनने अभ्यास करतोय, आपल्याला गाईड प्रॉपर भेटतोय का, किंवा आपला अभ्यास झालाय कुठेपर्यंत, डेप्थ काय आहे आपल्या अभ्यासाची, हे पण लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी कन्सिस्टंट होते की नाही नाही म्हणलं तर कमीत कमी 2 तास तरी मी माझ्या अभ्यासाला काढतच होते. अशा प्रकारे करत राहिले आणि त्याचं आउटपुट पण भेटून गेलं.
1: आदिती, जसं आता तू सांगतेस की तुला इतर 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथलं अकॅडमिक्स असेल, इथलं एज्युकेशन असेल, त्याच्यामुळे तुला जे कच्चे विषय वाटत होते ते सुद्धा खूप चांगले झाले आणि तुला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता आला. मग हे तुझा आता तर फायनल इयरचा आता या 2024 होणार आहे, मग हे सरळ सेवा भरतीचं तुला कधी माहीत झालं की हे असं काहीतरी करायचं आहे म्हणून?
0: सरळ सेवा भरतीचं जेव्हा मी डिप्लोमा फायनल इयरला होते तेव्हाच माहिती होतं. आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप वॅकन्सीज येणार आहेत हे पण ऐकून होते, पण त्या वॅकन्सीज मी फायनल इयरला असताना येणार आहेत असं काही नव्हतं. पण मला म्हणजे आपल्या माइंडला काहीतरी माहिती असतं ना, डायरेक्शन असते भेटलेली की बाबा निघणार आहेत आणि आपल्याला करायचं आहे तिथे, तर त्यानुसार मी अभ्यास करत होते. आणि फायनल इयरमध्ये असताना वॅकन्सीज पण भेटल्या, आल्या पण आणि सिलेक्शन पण झालं. तर सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो, इंटरव्ह्यू, प्री मेन्स.
1: तारीख कधी कळाली होती तुला सरळ सेवेची? फायनल इयर मध्ये असताना की?
0: हो, फायनल इयरला असतानाच. फायनल इयरचं 7th semester चालू झालं आणि इकडे फॉर्म निघाले होते, तर फॉर्म भरल्यानंतरच फुल फेजने अभ्यास तर त्याच ड्युरेशन मध्ये केला. ज्या दिवशी मी फॉर्म भरला तिथून पुढे म्हणजे पप्पांच्या ह्याच्यात 10-15 दिवस गेले मध्ये, पण मी माझी ग्रिप सोडली नाही.
1: आता हे ज्यावेळेस तुला सरळ सेवेचं कळालं त्याच्या अगोदर तुझी अभ्यासाची पद्धत कशी होती, तू रेग्युलर अभ्यास कसा करायची, आणि पुन्हा दुसरी गोष्ट याच्यातली अशी की ज्यावेळेस सरळ सेवेची तुला हे म्हणजे भरती प्रक्रिया निघाली, जरी एक पेपर असेल, तर या दोन्ही स्टडीमध्ये तुला काही असं डिफरन्स नाही जाणवला किंवा तुला काही त्रास झाला का? नाही,
0: त्रास वगैरे काही नाही, पण डिफरन्स तर जास्त काही नाही सर. जे आपले कॉमन इंजिनिअरिंगचे आणि डिप्लोमाचे बेसिक सब्जेक्ट असतात ना, तेच फोकस करणं गरजेचं आहे, वेगळं असं काहीच नाही. एक पेपर असतो त्यामध्ये सगळे विषय 18 कव्हर केलेले असतात, आणि नॉन टेकचे म्हणजे मराठी इंग्लिश वगैरे असे नॉन टेकचे 5 असतात. तर आपलं मेरिट ना टेक्निकल सब्जेक्टवर नाही पण नॉन टेक्निकल वरतीच डिपेंड असतं. नॉन टेक्निकलचे बुक्स वगैरे पण आहेत, मी त्याची वाटलंच तर लिस्ट पण सांगेन. नॉन टेक्निकलचे ठोकळा याच्यासाठी म्हणजे जनरल नॉलेजसाठी मी ठोकळा रेफर केला होता, आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण मोरा बाळंबे सरांचं पुस्तक होतं, आणि इंग्लिश व्याकरणासाठी बाळासाहेब सरांचं पुस्तक होतं. तर हे पुस्तकं मी नाही नाही म्हणतर 6 महिन्याला रिवाईज करतच होते. डेली अभ्यास माझा नॉन टेकचा कधीच नव्हता, फक्त टेक्निकल विषय मी फोकस करून चालत होते.
1: आणि गायडन्स कोणाचं मिळायचं मग हे स्पर्धा परीक्षेसाठी? सरळ
0: स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स आपल्या पिंपळे मॅडम आहेत ना तेरणाच्या, स्टार्ट टू एंड त्यांचं आणि त्यांचं खूप योगदान आहे की मला इथंपर्यंत त्यांनी आणलंय.
1: बरोबर,
0: त्यामध्ये खूप आळशी मी, नोट्स कधी काढणार नाही, डेली अभ्यास माझा तसा जास्त नसायचा, पण जेव्हापासून मॅडम सोबत होत्या 2nd year पासून आतापर्यंत अगदीच मॅडमनी नोट्स काढण्यापासून सगळं सांगितलं होतं, कशा काढायच्या, काय करायचं, कुठल्या पॉइंट फोकस करायचे, किंवा लेक्चर घेताना पण त्यांनी चालू फ्लो मध्ये पण त्यांनी सांगायचे की हे एमसीक्यू आलेले आहेत ह्या पॉइंट वरती जास्त फोकस करा, इथपर्यंत मॅडमच्या स्टडीची डेप्थ. तर शेख सर असायचे, पिंपळ मॅडम, पवार सर, बाकी पूर्ण सिव्हिलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह राहिला सर या 3 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि मी तर एवढी लकी असं स्वतःला मानते की बाहेर जाऊन जो माझा पैसा ती पैसा आणि वेळ पण जाणार होता, इथं राहून खूप सगळंच म्हणजे सगळ्याच ह्याच्यात फायदा ठरले.
1: तर आदिती, तुझं हे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून जे पदावर तुझी नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस हे तुला निवड झालेली कळाली, त्याच्यानंतर मग तुला म्हणजे परत काय झालं? तुला तर ते तुझ्या PDF दिसलं, तुझं नाव आहे, हे आहे, मग त्याच्यानंतर तू काय केलं?
0: त्यानंतर PWD प्रोसेस खूप फास्ट होती पहिल्यापासूनच. डिसेंबरमध्ये पेपर झाले, जानेवारीमध्ये त्याची रिस्पॉन्स शीट आली आणि फेब्रुवारीमध्ये तर फायनल रिझल्ट लागून गेला. त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसामध्येच लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं मुंबईला. तर सगळे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते त्यावेळेस, म्हणजे जसं की त्यांनी TC मेन्शन केली होती, त्यालाच ऑब्लिक असेल तर नॅशनॅलिटी असेल, तर माझ्याकडे नॅशनॅलिटी नव्हती त्यावेळेस, तर मला TC गरज होती. तर मग ती TC पण घेतली मी मागून. TC लागली नंतर 10th mark sheet, 10th certificate, विशेष म्हणजे सनद काय असते दहावीची हे मला माहिती नव्हतं. मला फक्त जे मार्कशीट होती ते एक होती आणि टी सी काढली होती दहावीतून, तर ती टी सी डिप्लोमाला गेली होती, सबमिट केली होती. तर मग फक्त मार्कशीटच, मग तिथे पी डी एफमध्ये डॉक्युमेंटमध्ये सांगितलं होतं की लागेल 10th सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट आणि दोन्ही पण मार्कशीट लागणार. तर मी विचारलं अरे बाबा काय असतं नेमकं हे सनद वगैरे, म्हणजे जे ते दहावी सोडली नंतर तिकडं जाणं चालं नाही. मग त्या दिवशी भोसलेला होते मी शाळेला, तर 3:30 वाजता माझी ट्रेन होती आणि मी म्हणलं ना ते माने सर म्हणजे डिप्लोमाला त्यांनी माझं ॲडमिशन इकडचं इकडं ट्रान्सफर केलं होतं. त्या सरांचा फोन आला मला आणि असे असे तुझी हे मुंबईला होता आणि त्या सरांनी सांगितलं की असं असं सनद राहिली, त्यांचं मुलाचं पण सिलेक्शन झालं होतं, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 तारखेला होतं आणि माझं 13 तर मग त्याच दिवशी जाऊन, विशेष म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि शाळेतून सनद आणली कार्ड आणि तिथे गेल्यानंतर मुंबईला मला पहिल्यांदा सनद विचारली दहावीचे. मार्कशीट राहू द्या म्हणले तुमच्याकडे, पण सनद जन्म दाखला मार्कशीट वगैरे सर्टिफिकेट्स, नंतर ज्या कोट्यातून आपलं झाले सिलेक्शन ते, कुठे नावात वगैरे मिस्टेक असेल तर ते नोटरी करून घ्यावं लागतं आपल्याला, बॉन्ड, या सगळ्यांमध्ये पण मामांची खूप मला मदत झाली. इवन दो मामाच जेव्हापासून उज्ज्वल माने इथेच आहेत, हां, तर ते स्टार्टिंगपासूनच म्हणजे जेव्हापासून इथे ॲडमिशन झाले तेव्हापासून मला कसलाच कशाचाच त्रास नाही झाला सर 13 तर मग सोबत पण तेच होते मुंबईला यायला, येताना पण आणि जाताना पण, तर त्यांच्यामुळे झालं सगळं शक्य.
1: मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते आदिती विवेकानंद सूर्यवंशी हिच्याशी. ती मूळता राहणारी सांजा येथील आहे, बरोबर आहे, तर धाराशिव, आणि ती सिव्हिल या ब्रँचमधून आता फायनल इयरची परीक्षा देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटेक्निकच्या बेसवर तुझी निवड तर झाली स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून PWD विभागामध्ये, पण तू अजून काहीतरी परीक्षा दिल्या होत्या ना सोबत, हा त्या कुठल्या दिल्या होत्या?
0: तर ह्या सगळ्या पूर्ण पेपर डिप्लोमा बेसवरती दिलेल्या आहेत. मी जिल्हा परिषदच्या व्हॅकन्सीज होत्या, ज्युनियर इंजिनियर क्लास 2 त्याचे पेपर दिले होते, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट क्लास 2 जिल्हा परिषद त्याचे पेपर दिलेत, पाटबंधारे विभाग क्लास 3 याचे पण पेपर दिलेले आहेत आणि बांधकाम विभाग क्लास 2 क्लास 3 ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याचे पण पेपर दिले. तर लवकर रिझल्ट बांधकाम विभागाचाच लागला आणि निवड पण बांधकाम विभागाचा.
1: एवढे सगळ्या पेपरची पण तू तयारी करत होते?
0: तयारी करत होते, सगळ्या सोबतच अभ्यास असायचा, असं काही फार वेगळं नव्हतं, सेम अभ्यास होता, फक्त डिपार्टमेंट चेंज होते. तर त्याचे पण रिझल्ट लागतील आणि अपेक्षा अशी वाटत आहे की माझा स्कोर पण चांगला आलाय पाटबंधारला, स्कोर आलाय, रिझल्ट नाही आला अजून, तर माझं तिथे पण सिलेक्शन होईल पाटबंधारमध्ये.
1: आता ते जर समजा सिलेक्शन झालं फॉर्च्युनेटली, तर ह्या पदामध्ये त्या पदामध्ये काय फरक असतो का?
0: नाही, दोन्हीची लेवल एकच आहे, ग्रुप सीच आहेत दोन्ही पण, त्यामुळे फरक काही नाही, पण काम मात्र वेगळं वेगळं असतं.
1: अच्छा, म्हणजे पाटबंधाऱ्यामध्ये थोडंसं अपग्रेडेशन असेल असं वाटतं. अच्छा, ठीक आहे. तर आदिती, आता हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यामध्ये एक असा विषय येतो की बहुतांशी आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं मुली पाहतो तर त्यांना डिग्री कम्प्लीट करायची असते, कुठेतरी पुणे मुंबई जायचं असतं, अब्रॉडला जाण्याचा विषय असतो. एक तर तू सिव्हिल घेतलेलं, त्यातही मुलगी, सिव्हिलला मुली असणं म्हणजे हे थोडंसं त्याप्रमाणे जर पाहिलेलं तर कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा ETCच्या रिलेटेड पाहिलं गेलं तर कमी प्रमाणात असतं. पण तुला ते काय म्हणतात ते बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं आणि त्यानंच तुला खरं तर त्या ब्रँचनं तुला यशावर घेऊन गेलं. तर ही सगळी तयारी करत असताना, हे सगळा विषय असताना, घरच्यांचा सपोर्ट तुला कसा होता? कारण आता ते वडिलांचा तर विषय झाला, पण बाकीच्यांचा सपोर्ट कसा होता ते सांग.
0: घरचे पण पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह राहिलेले आहेत. एक तर पप्पा मोठी आमच्या घरामध्ये, अजून मला 2 चुलते आहेत आणि मी मोठी आमच्या घरामध्ये. तर सांजा असं गावाची ओळखच आहे सर की खूपच आगाव गाव आहे असं वगैरे.
1: तर म्हणजे मुलींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, मुलांना बाहेर जाऊ द्यायचं नाही,
0: तसं नाही. आताच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ना चांगल्या, हा चांगल्या शिकतात, बऱ्याच जण इथं आहेत तेरणामध्ये. तर घरच्यांचा पहिल्यापासून खूप सपोर्ट राहिला. मी एवढी नसते, मी एवढी हुशार नव्हते, पण माझी जी बहीण आहे ती खूप हुशार होती आणि तिला माझ्यामुळे मी तिला सिव्हिल घ्यायला लावलं, त्याच्यामुळे काकांच्या मोठ्या मुलीला पण सिव्हिल घ्यायला लागलं. असे 2-2 वर्षाच्या गतीने आमच्या घरात 3 सिव्हिल इंजिनियर व्हायला लागलेत. तर घरच्यांचा सपोर्ट, मुलगी आहे किंवा तसं काही, पहिल्यापासून त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बिलकुल तसा नव्हता. त्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासूनच या जर्नीमध्ये. एक तर पिंपळ मॅडम, दुसरे माने सर आणि तिसरे माझी फॅमिली, खूप सपोर्टिव्ह राहिले आणि त्यांच्यामुळेच एवढं उत्तुंग यश.
1: आता ह्या सर्व गोष्टीमध्ये कारण आता तुझ्या हातात पण स्मार्टफोन दिसतोय, बऱ्याच बाकीच्या पण लोकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसतोय, तर ह्या संपूर्ण म्हणजे पॉलिटेक्निकचा असेल, इथल्या 2-3 वर्षाचं एज्युकेशन असेल किंवा तुझा सरळ सेवा भरतीचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या स्मार्टफोनचा तुला सपोर्ट किती झाला ते पण सांग.
0: स्मार्ट
1: सपोर्टच विचारतोय.
0: सपोर्ट वगैरे काही नाही झाला मला, म्हणजे नाही झालं पहिल्यापासूनच. तर सोशल मीडियावर पण मी जास्त ऍक्टिव्ह नसायचे, तर जेव्हा जे मैत्रिणी आहेत ते विचारायचे काय तू इन्स्टा का वापरत नाही, डिलीट करते सारखं, म्हणजे मी अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे, अकाउंट काढायचे रिमूव्ह करायचे. पण नाही, तिथे एकदा जर गेलं ना सर की तीन तास तसं कसं वेळ जातो तो लक्षातच येत नाही.
1: अच्छा, याचा अनुभव तू घेतला?
0: आहे आहे, अनुभव आहे मला. फक्त रील स्कोअर करणे आणि आपल्याला काय दिसतं की आपल्यापेक्षा किती आनंदी आहेत लोक त्या विश्वामध्ये, पण तसं काही नाहीये. तर स्मार्टफोनचा तर काही मला युज झाला नाही, आता जर झाला असेल तर ते फक्त कॉलिंगसाठी, बाकी काही नाही.
1: बर, मग तुला काय वाटतं की तू अनुभव पण तसा घेतला की 2-3 तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातोय किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत, मग याला बाजूला कसं ठेवायला पाहिजे? कारण ऍडिक्शन तर होऊ शकतं याचं, पण मग जे आता अभ्यास करताय, जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहेत, जे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत किंवा ज्यांना कोणाला आपलं ईएम गाठायचं आहे, तर त्यांनी याचं मॅनेजमेंट कसं करावं ते पण सांग.
0: सर, पहिली गोष्ट तर ही क्लिअर आहे की ज्यांचे एम क्लिअर आहेत त्यांनी नाही वापरलेलंच बरं.
1: बरं, पण त्यांना ते वापरायची गरज पण पडणार नाही,
0: गरज पडणार
1: नाही.
0: एम क्लिअर असेल तर एकतर टाइम कमी असतो, टेन्शन असतं बरेच, म्हणजे ह्या वयात कसं एकतर फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो आणि स्टडी पण आपल्याला कंटिन्यू ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर फोन हातात घेतला, इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा अदर सोशल ऍक्टिव्हिटीज, तर टाइम जाणार हे फिक्स आहे. पण असं पण नाही की त्याचा काही युज झाला नाही. यूट्यूब वगैरे असे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे करिअरचे, हा, गाईडचे पण आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स पण भरपूर, तर मला त्याचा होत होता युज, पण मी कधीच ऍडिक्टेड झाले नाही. 1-2 वेळेस मी बघितलं ते, पण नाही नंतर पुन्हा गेलंच नाही.
1: आजूबाजूला वातावरण तसं असेल?
0: नाही सर, नव्हतं. माझं फ्रेंड सर्कल पण खूप चांगलं होतं, खूप सपोर्टिव्ह राहिलं. हो
1: बर, तर मग आता ह्या जर सगळ्या गोष्टीचा आपण एक विचार केला, तर तू एक धाराशिवची मुलगी म्हणून धाराशिवच्या ह्याच परिसरात राहिली, शिकली, आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजा विचार केला, तर तुला काय वाटतं की धाराशिवच्या मुलींमध्ये किती पोटेन्शियल आहे आणि त्यांनी त्या पोटेन्शियलचा अजून चांगला सकारात्मक उपयोग कसा केला पाहिजे? कारण तुझ्याकडे कसं झालं की त्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे एक तर तुझ्याकडे म्हणजे ते एम क्लिअर होतं, तू त्या पद्धतीने स्टडी करत होती, दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे घटना पण खूप मोठी घडली, जे की एखाद्याच्या आयुष्यात घडली तर तो कोलमडून पडतो हे पण आपण पाहिलेलं आहे, तर ती घटना पण तुझ्या आयुष्यात घडली तरीही तू खचली नाहीस, तू बाकीचं सगळं तुला वातावरण माहिती आहे तुला ते, ह्या सगळ्या गोष्टीतून तुला काय वाटतं की त्या ज्या काही मुली असणार आहेत त्या मुलींनी कशा, खास करून मुलींनी, कारण मुलं मुली पण आहेत एकच आहेत, पण त्या मुलींनी खास करून काय करायला पाहिजे असं तुला?
0: पहिल्यांदा तर मुलींना घरून सपोर्ट एक लिमिटेड पिरियड असतो, तिथपर्यंतच भेटतो. समजा 22-23 वर्ष वय झालं तर मुलींना लगेच घरातून प्रेशर यायला लागतात लग्नासाठी. हा, तर माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फोकस्ड राहून कसा अभ्यास करायचा, आपलं आपले ध्येय कसं गाठायचं, कारण हा जो पिरियड आहे ना हा सगळ्यांच्या लाईफमध्ये नसतो, आणि गेलं तर याच पिरियडमध्ये शिखरावर जाऊ शकतात, नाहीतर डाऊन टू अर्थ म्हणलं. तर मुलींनी एकतर त्यांचे डायरेक्शन प्रॉपर असले पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांनी स्वतः पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अभ्यास केला पाहिजे, काहीच अवघड नाही आहे सर यामध्ये.
1: बर, आणि ज्यावेळेस सरळ सेवा भरतीची ही आता म्हणजे ज्यावेळेस त्याचा निकाल लागला, रिझल्ट आला, आणि ज्यावेळेस लक्षात आलं की तुझी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे, अशी बातमी ज्यावेळेस तू तुझ्या आईला सांगितली, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? कारण आता पूर्ण जगामध्ये म्हणलं तर मला वाटतं ती सर्वात मोठ्या म्हणजे महत्वाची तुझ्यासाठी असणार वडिलांनंतर, कारण आता हा सगळा घटनाक्रम झाला.
0: 2 दिवसापासून चालू होतं सर, की 7 किंवा 8 तारखेला रिझल्ट लागणार होता. मग मी सारखं जेव्हा जेव्हा फोन हातात घेईल तेव्हा एकच की आज लागणार आहे, उद्या लागणार आहे, आज 5 वाजेपर्यंत लागेल, आज 11 पर्यंत लागेल. नाही, गुरुवारी असं झालं की मी चेक केला, म्हणजे दुपारी मला वाटतं 3 वाजता लागणार असं काहीतरी होतं, पण 3 पण लागलं नाही, एवढी हे झालं म्हणलं जाऊ द्या, लागू नाही तर न लागू म्हणलं, नशिबात असेल ते होईल. पावणे पाच वाजता लिस्ट पडली तेव्हा मग पण मी पाच वाजता बघितली तर समोर आई होती मग असं कुठेतरी वाटत होतं की बाबा होईल की नाही होईल कारण मी काठावरती होते मिरिट 151 क्लोज झालं आणि मला 153 होते 41 जागा होत्या EWS EWS थ्रू सिलेक्शन झालंय तर मला असं वाटायचं की बापरे आपल्या समोर जर 41 मुली निघाल्या तर आपलं नाही लागणार म्हणजे असं ट्विस्टिंग होतं लागू पण शकत होतं नाही पण लागू पण सर्च PDF बघितली नक्की मला वाटलं असं कोणीतरी गमत करत असेल टाकली असेल PDF मजाक मध्ये मग पहिल्यांदा मी नाव टाईप केलं आदिती विवेकानंद सूर्यवंशी असं करूच तर डिटेल्स आले सगळे 153.81 फिमेल अलॉट झालेली कॅटेगरी EWS तिथकच बघितलं म्हणलं नक्की मीच आहे का फोन हातातून खाली पडला आणि आईला मिठी मारली की आई माझं सिलेक्शन झालंय तर सगळ्यांना फोन मेसेज सगळे घरी यायला चालू झाले सगळेजण रडले असं कुठेतरी वाटलं की पप्पांनी माझ्या आधी पप्पांनी स्वप्न बघितले होते की कुठेतरी आपल्या मुलींना पण त्या टॉप वरती नेऊन ठेवायचं आपल्याला ते जर असले असते तर अजून खूप आनंद झाला असता पण त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालं मग तेव्हा तिथे ना सिरियल नंबर असतो ऍप्लिकेशन आय डी असते आणि रोल नंबर म्हणजे तीन वेगवेगळे फेज असत तर मी फक्त माझं नाव जे आपल्या डोळ्याला दिसतं तेच आपण बघितलेलं रोल नंबर वगैरे कुठं कोणाला पाठना सगळे गावातले माणसं आले रात्री 8-9 पर्यंत सत्कार राहिले सगळं घर गच्च पण माझ्या माइंड उगच माझ्या मनात आलं की बापरे ही मीच आहे का डबल उमेदवार पण असू शकतात मला वाटलं कॅन्डिडेट आदिती सूर्यवंशी दुसरी पण असू शकते ना सर महाराष्ट्रात म्हणजे काय आणि जेव्हा रँक वाईज लिस्ट लागली होती ना तेव्हा 300 जण माझ्या नंबरवरती होते 153.81 वर महाराष्ट्रातले 300 लोक होते खूप ते 2 महिने एवढे बेकार गेलेत ना एक्झाम झाल्यापासून की आपलं काय होणार आहे मग ते झालं 8-9 वाजता 9 मी उगीच बघितलं की म्हणलं मीच आहे का एकदा चेक तरी करते म्हणून मी डबल रूम मध्ये जाऊन बघितलं माझे ऍप्लिकेशन फॉर्म रोल नंबर आय डी सिरियल नंबर तर तिथे कन्फर्म झालं की बाबा मीच आहे ती असे 2-3 दिवस
1: हे जर्नी सुद्धा अशी होती की तुला ते घालमेल होती डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी
0: आणि अपेक्षित नव्हतं की एवढं लवकर आउटपुट भेटेल म्हणून ते खूप लवकर झालं
1: म्हणजे वयाच्या 21व्या वर्षाचं जे तू एक विषय बोलतेस ना खरंच म्हणजे यश जे आहे ना ते यश अशाच पद्धतीनं एकतर ते दिसून यावं कारण कसं आहे की काही काही जणांना अनेकदा संघर्ष करून सुद्धा हे यश मिळत नाही पण ते तुला मिळालं निश्चितच एक तर तुझं डिटर्मिनेशन तुझं जे तुझ्याच सातत्य होतं की नाही मला अभ्यास करायचा आहे मला हे मिळवायचं आहे तुझं एम क्लिअर होतं फॅमिली सपोर्ट होता पण एवढ्या सगळ्या संघर्षानंतर सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी हे यश अधिक चमकदार झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही पण आधी ती खरं सांगतो म्हणजे हे तुझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये मी सुद्धा अगोदर थोडासा असा लाईट होतो की चला काय आदिती असं काहीतरी झालेली आहे पण मला आता ज्यावेळेस कळालं की तू ह्या सर्व जर्नीमधून गेलीस निश्चित हे खूप इन्स्पायरिंग आहे प्रेरणादायक आहे आणि अनेक मुली ज्या आहेत त्या याच्यातून खरं तर मला असं वाटतं की प्रेरणा घेतील 100% घेणार आहेत हे मी सांगतो आणि तरीही तू म्हटली होती की आपलं जसं ऑफ रेकॉर्ड झालं असं बोलणं झालं होतं की तुला चित्रपट वगैरे पाहणं आता ठीक आहे मोबाईलवर तर तू कंट्रोल केलेला होता पण चित्रपट पाहणं टीव्ही पाहणं असं काही विषय होता
0: नाही सर टीव्ही तर जवळजवळ 6 वर्ष झालं मी टीव्ही माझं टीव्हीचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये त्या गोष्टींमध्ये किंवा मग खूपच हुशार आहे आणि फक्त अभ्यासात चिडचोड आहे तसातला पण काही भाग नाहीये एव्हरेज स्टुडंट कुठपर्यंत येऊ शकतो तो तुमच्या थ्रू बघितलंच आहे आता पण आतापर्यंत मी थिएटरमध्ये पण पिक्चर बघितलेला नाही एकदाही म्हणजे अट्रॅक्शन असं काही मला वाटलं नाही त्या गोष्टींचं तर 3 वर्ष झालं फोकसनेच अभ्यास होता सर वॅकन्सीज आहेत माहिती होतं अभ्यास केला हार्डली 2-3 तास तर मी देतच देत होते आणि रोज एक म्हणजे एक डेली रुटीन लावून घेतली होती की मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या क्लासमध्ये की तुम्ही 2-3 वर्षांनी कुठं स्वतःला बघताय त्यानुसार चालू करा तुमचं मला वाटतं हे कोणी सिरियसली घेतलं नसेल पण माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागलेली होती की हा मॅडम म्हणतात तर मग मॅडमचा शब्द म्हणजे प्रमाण तर असे खूप लाईफ मध्ये पॉइंट घडले सर ह्यात मी तर स्वतःला एवढे लकी सांगते की तेरणाचे स्टुडंट आहे इथं राहून मी किती बेनिफिट मध्ये गेलेली आहे
1: तर सगळ्याच एज्युकेशन मधला पैसा वाचला राहण्याचा
0: वेळ वाचला हो आणि फॅमिली सोबत राहिला हो
1: तर मग शेवटी गाणे तर ऐकण्याचा छंद असणार आहे
0: होते सर, गाणे ऐकत होते.
1: गाणे ऐक आहे ना. तर मग असं कुठलं गाणं आहे की जे हे तुझ्या जर्नीला डिस्क्राइब करेल किंवा तुला वाटतंय की आता नाही ते गाणं प्ले झालं पाहिजे?
0: थ्रू आउट जर्नीला डिस्क्राइब करणारं गाणं तर मला असं वाटतं की कर हर मैदान फतेह.
1: वा,
0: एनर्जेटिक आहे सर.
1: एनर्जेटिक आहे आणि ते बरोबर आहे पण आहे त्याचे जर्नीला पण डिस्क्राईब करतं. पण आदिती मी असं विचार करतो की तू जे आहे ते फक्त हे सरळ सेवामधून जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असं जे विषय आहे तर ते येणाऱ्या फ्युचरमध्ये सहाय्यक पासून ते प्रमोशन मिळत किंवा तू जे अचीवमेंट तुला करायची आहे या क्षेत्रामध्ये, कारण बाय लकीली तुला सिव्हिल मिळालं कम्प्युटर इंजिनिअरिंग असताना सुद्धा, तर या सिव्हिल क्षेत्रामधली महाराष्ट्रातली सर्वात मोठं जे असतं ते पद तुला मिळावं आणि धाराशिवचा नाव लोकयुक्त तू तशा पद्धतीनं वाढवावा अशा पद्धतीने रेडिओ तेरणाच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. आणि तुझी इन्स्पायरिंग स्टोरी जी आहे ते निश्चित सर्व मुलींना खऱ्या अर्थानं जे आहे ते प्रेरणादायक ठरणार
0: सर. हो.
1: आणि तू शेवटी जाता जाता काय अजून सांगू इच्छिते का? सांग.
0: मुलींना मी सांगेन की फोकस्ड राहावा, गेट अ ग्रीप अँड
1: माणसाच्या आयुष्यात घटना होत असतात पण त्याला डील करता आलं
0: पाहिजे. येस सर, येस.
1: आणि तीच मुलींमधली खरी शक्ती असते जी तुझ्यामध्ये आहे. तर निश्चित तर ही जी गोष्ट आहे ती आम्ही ऍडमिट करतो आणि परत एकदा तुझे आभार व्यक्त करतो. आणि श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण https://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातला शब्दात मांडणारी. मंडळी, सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. गल्लोगल्ली बाप्पांची सुंदर आरास, घराघरात भक्तीचं वातावरण, कानावर पडणारे आरतीचे सूर आणि सगळ्यांच्या ओठांवर एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया. आपले लाडके बाप्पा आपल्या घरी आपल्या मंडळात विराजमान झाले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने वातावरणात एक वेगळाच आनंद भरून राहिलाय. गणेशोत्सव, गणेशोत्सव म्हणजे फक्त सजावट, रोषणाई आणि उत्साह नाही, तो आहे भक्तीचा, एकत्र येण्याचा आणि आपल्या माणसांसोबत सुंदर क्षण जगण्याचा उत्सव. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आहे खास आपल्या गणपती बाप्पांसाठी. आज आपण बाप्पांच्या भक्तीत रंगणार आहोत, काही सुंदर गाणी ऐकणार आहोत, बाप्पांशी जोडलेल्या आठवणी जाग्या करणार आहोत आणि तुमच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारणार आहोत. आणि या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया अगदी शांत, प्रसन्न आणि मनाला स्पर्श करणाऱ्या सुरांनी. तर ऐकूया शंकर महादेवन यांच्या सुरातील सुंदर असं गीत.

तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सुंदर असं गीत ऐकलंय आणि आता बाप्पांसमोर काही क्षण डोळे मिटून बसावंसं वाटतंय. खरं सांगायचं तर बाप्पासमोर गेल्यावर आपल्याला फार काही बोलावंसं वाटत नाही, मनातलं सगळं त्यांना कळतं असंच वाटतं. कधी आपण आनंद सांगतो, कधी एखादी इच्छा सांगतो, कधी एखादी चिंता आणि कधी फक्त एवढं म्हणतो, बाप्पा तू माझ्यासोबत राहा. मंडळी तुम्ही असंच करता ना? बाप्पांसमोर उभं राहिल्यावर मनातला सगळा गोंधळ जरा शांत होतो आणि म्हणूनच बाप्पा आपल्याला इतके जवळचे वाटतात. चला आता या भक्तिमय वातावरणात आणखी एक सुंदर गीत ऐकूया.

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे सायली, तुमच्या मनातलं शब्दात मांडणारी. गणपती म्हटलं की आठवणीचा एक सुंदर अल्बमच डोळ्यांसमोर उभा राहतो. लहानपणीचा गणपती आठवतं का तुम्हाला? बाप्पांची मूर्ती घरी आली की सगळ्यात आधी कोण धावून जायचं? घराची सजावट करताना कोण सगळ्यात जास्त उत्साह दाखवायचं? आणि आरतीच्या वेळी ज्याला आरती येत नाही तो सुद्धा सगळ्यात मोठ्या आवाजात म्हणायचा, सुख करता दुःख हरता. आणि आरती संपली की सगळ्यांचं लक्ष कुठे? प्रसादाकडे, विशेषत मोदकांकडे. गणपतीचे हे छोटे छोटे क्षणच तर आपल्या आठवणींचा भाग बनतात. वर्ष जातात, आपण मोठे होतो, पण गणपतींचे दिवस आले की पुन्हा मन त्या बालपणात जाऊन पोहोचतं. आणि म्हणूनच गणेशोत्सव हा प्रत्येक वयाच्या माणसासाठी खास असतो. चला या आठवणीसोबत ऐकूया एक सुंदर गीत.

काय मंडळी, ऊर्जा आली ना, एनर्जेटिक फील होत आहे ना. बाप्पांच्या उत्सव म्हटला की भक्ती तर असतेच, पण त्यासोबत भरपूर मजाही असते. विशेषतः घरात बाप्पा असतील तर सगळ्यांची कामं ठरलेली असतात. कोणी सजावट करणार, कोणी फुलं आणणार, कोणी प्रसाद करणार, आणि एक व्यक्ती अशी असते जी सगळ्यांना कामं सांगणार. हे इथे ठेवा, ते तिथे लावा, आरास अजून छान करा, आणि शेवटी म्हणणार सगळं मीच केलंय. तुमच्या घरी असंच होतं ना? आणि मंडळी, एक गोष्ट तर नक्की, गणपतीच्या दिवसात घरात कितीही कामं असली तरी सगळे एकत्र असतात, मोबाईल थोडा बाजूला असतो आणि गप्पा वाढत जातात आणि नाती आणखी घट्ट होतात. हीच तर बाप्पांची खरी जादू आहे. पण मंडळी, बाप्पांची मूर्ती पाहताना आपण त्यांच्या रूपातून काही गोष्टी शिकू शकतो. त्यांचे ते मोठे कान आपल्याला सांगतात लक्ष देऊन ऐका, आणि लहान डोळे सांगतात एकाग्रतेने पहा. मोठं पोट सांगतं आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टी सामावून घ्या, आणि त्यांची सोंड आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची शिकवण देते. किती सुंदर आहे ना हे सगळं. म्हणूनच गणपतीचा उत्सव काही दिवसांचा असला तरी त्यांची शिकवण आपण वर्षभर आपल्या सोबत ठेवू शकतो. चला आता पूर्ण एकदा बाप्पांच्या भक्तीत रंगून जाऊया आणि एक सुंदर गीत ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरातील.

मंडळी, गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना एक छोटासा विचार आपण नक्की करूया. बाप्पा म्हणजे निसर्गाशी जोडलेली श्रद्धा. म्हणूनच शक्य असेल तिथे आपण पर्यावरणाची काळजी देखील घेऊया. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया. प्लास्टिकचा वापर जरा कमी करूया आणि सजावट जरा नैसर्गिकपणे करूया. आणि विसर्जनाच्या वेळीही पर्यावरणाची काळजी घेऊया, कारण बाप्पांवर प्रेम करणं म्हणजे त्यांच्या सृष्टीवरही तितकंच प्रेम करणं. यंदाचा हा आपला छोटासा संकल्प, भक्ती मनापासून आणि जबाबदारीही मनापासून. आणि आता ऐकूया एक सुंदर गणपती गीत.

मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाचा शेवट जरा जवळ आलाय, पण शेवट करण्याआधी बाप्पांकडे मनापासून एक प्रार्थना करूया. बाप्पा, ज्यांच्या आयुष्यात

आर जी सायली तुमच्या मनातलं शब्दात मांडणारी. बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद घेऊन येत आणि आपल्या मनातील ही भक्ती, सकारात्मकता आणि आपल्या माणसांमधलं प्रेम असंच कायम राहो. पुन्हा भेटूया एक नव्या कार्यक्रमात नव्या विषयासह आणि नव्या गप्पांसह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: जीवन के प्रारंभिक

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोते हो, स्वर बाहेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे इलाका.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करीत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अजय गोगावले. गीत आहे वैभव जोशी यांचं. संगीतकार आहेत हिमेश मोडक आणि चित्रपट आहे अंतिम.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात विशाल दादलानी यांच्या आवाजातील अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार आहेत विशाल शेखर आणि चित्रपट आहे बँजो.

श्रोतेहो स्वर बाहेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करत आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत देव नेगी. गीत आहे प्रसाद इंगोले यांचं. संगीतकार आहेत पायल देव आणि चित्रपट आहे मुंबई सागा.

श्रीदेव स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करीत आहोत. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहात दिव्य कुमार यांच्या आवाजातील मयुरी पुरी यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर आणि चित्रपट आहे ABCD 2.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील प्रशांत इंगोले यांचं गीत. संगीतकार आहेत श्रेयस पुराणिक आणि चित्रपट आहे बाजीराव मस्तानी.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज, आणि आपण आनंद घेत आहे स्वर बहार या कार्यक्रमाचं. याच माध्यमातून आज आपण गणपतीची आराधना करतो आहोत. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत शंकर महादेवन आणि विशाल दादलानी. गीत आहे मयूर पुरी यांचं आणि संगीतकार आहेत सचिन जिगर.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शंकर महादेवन यांच्या आवाजातील अजय अतुल यांचे गीत. संगीतकार देखील आहेत अजय अतुल. श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणपतीची आराधना आपण करत आहोत.

शतभू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात वास्तव या चित्रपटासाठी रवींद्र साठे यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Başkanım bir şey.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: बैठ आगे।
1: हम आज अपने पीछे,
0: हम आज अपने पीछे।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.